0: FM Rainbow 101.9 Musically yours.
1: ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ದೋಸ್ತೋ, ಯು ಆರ್ ಲಿಸ್ನಿಂಗ್ ಟು ಆಕಾಶವಾಣಿ ಎಫ್ ಎಮ್ ರೇನ್ಬೋ 101.9. ಸೊ ಟೈಮ್ ಇನ್ ಅವರ್ ಸ್ಟುಡಿಯೋಸ್ ಈಸ್ 1 hour 2 minutes. ಇಟ್ಸ್ ಜಸ್ಟ್ ಪಾಸಿಂಗ್ ಅವೇ ಆ್ಯಂಡ್ ಐಮ್ ವೇಟಿಂಗ್ ಫಾರ್ ಯು ಇನ್ ಸ್ಟುಡಿಯೋಸ್ ಫಾರ್ ಯುವರ್ ಕಾಲ್ಸ್. ಸೊ ಐ ಆಲ್ರೆಡಿ ಸೆಟ್ ಯು, ಮೈನೆ ಆಪ್ಕೋ ಬತಾ ದಿಯಾ ಕಿಸ್ಕೇ ಬಾರೇ ಮೇ ಅಬ್ ಬಾತ್ ಕರ್ನಾ ಬೋಲ್ ಕೆ. ಟ್ರೆಡಿಷನ್ಸ್ ಆರ್ ಯು ನೋ ಜೋ ಭೀ ಆಪ್ಕೋ ಬೋಲ್ನೇ ಕಾ ಹೈ ಕುಚ್ आपको, अरे घर पे हम ये बनाते हैं बोल के कुछ आपको ऐसा कुछ बात करने का है तो यू कैन कॉल अस ऑन 0402323-0030 और 0402323-4821 एंड वी आल्सो हैव अनदर नंबर 0402970-4715. सो लंच टाइम चल रहा है और जैसा मैंने प्रॉमिस किया था, हमारे लाइव फोन लाइन्स आर ऑफिशियली ओपन राइट नाउ. सो मैं और हमारे आरजेस आपके कॉल्स के लिए स्टूडियो पे वेट कर रहे हैं. ठीक है, अगले एक घंटे तक माइक मेरा है पर आवाज़ आपका होगी, ज़रूर आपका होगी, क्योंकि आप ऑनलाइन एयर पे जाने का है. सो फास्ट फूड जनरेशन के चैंपियंस और विंटेज एरा के हमारे रॉकस्टर्स, उठाइए अपना फ़ोन और डायल कीजिए हमारा नंबर को. आई जस्ट वांट टू गिव द नंबर्स वंस अगेन 0402323-0030 एंड 0402323-4821. और नंबर और एक नंबर है 0402970-4715. यू आर लिसनिंग टू आकाशवाणी एफएम रेनबो 101.5.